मुश्किल है आज मोरे आगे, दैया रे दैया लाग मोही लागे, पायल मोरे बाजे, सास मोरी जागे, दैया रे दैया।

0: थानागाजी के इलाकों में नौदा दंगल बहुत प्रसिद्ध है। इनमें दो अलग अलग मंडलियां या गायक आमने सामने बैठकर सवाल जवाब की शैली में इन गीतों की जुगलबंदी करते हैं। नौदा के अलावा थानागाजी क्षेत्र में विवाह के गीत जैसे बन्ना बन्नी, बिंदोला, बधावा और सावन भादो में मल्हार जैसे हिचकी, लांगुरिया, पणिहारी और ऐसे ही बहुत से गीत गाए जाते हैं। आइए इसी कड़ी में सुनते हैं माता दीन और साथियों द्वारा गाया गया ये लोकगीत।
1: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे